229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:55 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो, प्रथम प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौरतिथी, 23 आषाढ शके 1948 म्हणजेच 14 जुलै 2026. आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्थानिक प्रसारणानंतर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेला आता सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्म उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजविलेला राग जोगी आपण ऐकलात. एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो।
1: नाती भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनात नात्याला खूप महत्त्व आहे। नात्यामुळे माणसाचे जीवन समृद्ध व व्यापक बनते। आपले सर्व सण समारंभ हे नाती टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतात। राखी पौर्णिमा हा सण बहीण व भाऊ याचे नाते अधिक मजबूत करते। तर होळी या सणात दीर वहिनी मित्र तसेच नणंद भावजय यांच्यात रंग लावले चेष्टा मस्करी करणे यासाठी हा सण नात्यातला गोडवा टिकून ठेवतो। संक्रांती या सणाने तर सर्व नाती पुन्हा टवटवीत होतात कारण स्नेहभाव टिकून ठेवता येतो। दिवाळी तर सर्व सणांचा राजा आहे, या सणाचे तर सर्व नाती टिकतात। आपली नाती जर समृद्ध असली तर आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहते। तसेच नात्यामुळे मनुष्य स्वतःला सुरक्षित समजतो। पण आज आपण पाहतो की प्रसारमाध्यमामुळे तसेच आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे थोडेफार परिवारात व सामाजिक जीवनामध्ये बदल झाला आहे। व्यक्तिस्वतंत्रता पाहिजे याचे आपण स्वागत करतो, पण व्यक्तिस्वतंत्रता या नावावर आपण आपली नाती पण टिकवून ठेवली पाहिजे। माणसाचे जीवन परिपूर्ण होण्यासाठी माणसांनी आपली नाती जपली पाहिजेत। आपल्याला समाजात राहायचे असल्या कारणाने आपल्याला मित्र शिक्षक शेजारी यांच्याशी नातं टिकवून ठेवावं लागतं। नाती टिकवून ठेवण्यासाठी अपेक्षा जास्त ठेवू नये आणि संवाद चांगला करता आला पाहिजे। फक्त आणि फक्त नाती चांगली तर आरोग्य चांगलं राहतं। नाती केवळ भावनिक

गरज नाही तर आरोग्याची पण एक गरज आहे. मैत्री हे एकमेव नातं असं आहे ते आपण तयार करतो. कृष्ण व सुदामा हे मैत्री कशी असावी याचं उदाहरण आहेत. तोच खरा मित्र असतो जो तुम्ही दुःखी असताना तुमच्यासोबत असतो. तसेच आपल्या संस्कृतीने आपल्याला अनेक आदर्श गुरुशिष्य परंपरा सांगितल्या आहेत. रामकृष्ण परमहंस विवेकानंद आपली आई माणी बाबांच्या नात्याबद्दल तर बोलताना शब्द आठवत नाहीत. आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाई तरीही आई वरचा निबंध कधीही लिहिला जात नाही. आपण कितीही मोठे झालोत वयाने पैशाने तरी आईचे व मुलाचे नाते अविस्मरणीय आहे. नातं म्हणजे दोन माणसाबद्दल असणारा एक अदृश्य धागा आहे जो सर्वांना जोडून ठेवतो. आई बाबा भाऊ बहीण मित्र गुरु शिष्य विद्यार्थी ही सर्व नाती वेगवेगळ्या रूपात असतात. आपल्या सर्व नाती तेवढीच आवश्यक आहेत व गरजेचे असतात. नातीच आपल्याला घडवत जातात. विमल लिमये यांची एक कविता लिहिलेली, घर असावे घरासारखे नको तो नुसती भिंती, तिथे असावे प्रेमजिवाळा नको तो नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा नको नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे नको नुसती गाणी. अशा प्रकारचं नातं जर तुम्ही ते तुमच्या हृदयात ठेवले असेल तर ते मनापासून ठेवा, अन्यथा ते फक्त तुमच्या हृदयात ठेवण्यासाठीच ठेवू नका. जीवनात महत्त्वाचे म्हणजे नातेसंबंधाची संख्या नाही तर त्यांच्यातील जवळीक आहे. जेव्हा पात्र फुलते तेव्हा सर्व कृपता आपोआप नाहीशी होते. पात्राच्या सौंदर्यासोबतच चेहरा आपोआप सुंदर दिसू लागतो. मग ते पात्र मैत्रीचे नात्याचे ऋणानुबंधाचे असोत किंवा रक्ताचे असो. आयुष्यामध्ये चढ उतार शक्य आहेत. तुमचे विचार मोठे ठेवा. आयुष्यात दररोज समस्या येतात. जो मोठा विचार करतो तो जिंकतो. लहान प्रयत्नांना फळ मिळत नाही. परिणाम साध्य करण्यासाठी तुमची सर्व शक्ती लावा. इतरांसाठी जगणे म्हणजे खरे जीवन आहे. जशी नदी स्वतःचे पाणी स्वतः पित नाही, झाडे स्वतःची फळे स्वतः खात नाहीत, फुले स्वतःचा सुगंध हुंगत नाहीत, जर तुम्ही जगलात तर इतरांसाठी जगा. नातेसंबंधात थोडे वाकणे चांगले ते कायमचे तोडण्यापेक्षा बरे. कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असं नाही तर अनुभव नाती मानसन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. माणसे कमविण्यात जो आनंद मिळतो तो पैसा कमविण्यापेक्षाही मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाखपटीने मोठा असतो. धन्यवाद.

विचार शला का या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण नाती याविषयी सतीश कुलकर्णी यांचे विचार ऐकलेत. विचार शला का हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुमधुर अशा भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अनावकर यांचं भक्तिगीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली रमेश अनावकर यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत पी सावळाराम यांचं भक्तिगीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत वसंत प्रभू यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश केवुडकर यांची भक्तिरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

आशा भोसले आणि सहकारांनी गालेली जगदीश खेबुडकर यांची ही भक्तिरचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोते, कार्यक्रमामध्ये आता ऐकूयात देशभक्तीपर रचना.

कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनुप जलोटा यांच्या आवाजात हिंदी भक्ती रचना.

0: अनूप जलोटा यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत आणि श्रोते हो याचबरोबर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 6:40 होत आहेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वाणी. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात भाजीपाला पिकासाठी बीज प्रक्रिया याविषयी डॉक्टर मीनाक्षी पाटील यांनी सांगितलेली माहिती. तत्पूर्वी ऐकूया.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर बाजरी मूग मका उडीद कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू बुबुळाचे आधार तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर मूग उडीद कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर मीनाक्षी पाटील, सहाय्यक बीज संशोधन अधिकारी, बीज तंत्रज्ञान संशोधन व दर्जेदार बियाणे उत्पादन विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, आपणा सर्वांचे स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामामध्ये आपण वेगवेगळे भाजीपाला पीक ह्यांची आपण लागवड करत असतो. ह्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे मिरची आहे, वांगे आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, ह्या पिकांचे आपण रोपे बाजारामधून आणून त्याची आपण लागवड करतो. पण शेतकरी बंधूंनो, ह्या भाजीपाला पिकांमध्ये जर आपण त्यांच्या रोपांना काही रासायनिक घटकांची किंवा जीवाणू संवर्धकाची किंवा जैविक बुरशीनाशकांची जर रोपे प्रक्रिया जर नाही केली तर भविष्यामध्ये ह्या पिकांना मर, रोपे कोलमडणे या प्रकारचे बरेच जमिनीतून उद्भवणारे किंवा रोपांद्वारे उद्भवणारे हे रोग आपण ह्या भाजीपाला पिकांवरती पाहतो. आणि अशा रोगांचं प्रमाण जर वाढलं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये घटही दिसून येतं. त्यामुळे आपण ह्या रोपांना योग्य वेळी जर काही बुरशीनाशकांची किंवा जीवाणू संवर्धकाची किंवा जैविक बुरशीनाशकांची जर प्रक्रिया जर केली तर आपण ही होणारी घट जी आहे

0: विविध रोग जे आहेत ते आपण त्यांना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्यावरती आळा घालू शकतो. कांदा ह्या भाजीपाला पिकामध्ये रोपे कोलमडणे हा एक रोग आपल्याला आढळून येतो. तर ह्या रोगांच्या नियंत्रणासाठी आपण कार्बन डायझॅमिन आणि मॅनकोझेब ह्याचं जे संयुक्त बुरशीनाशक आहे याचं द्रावण करून जर आपण कांद्याचे रोपे थोड्या वेळासाठी भिजवून नंतर त्यांना त्या द्रावणातून बाजूला करून मग आपण त्यांची लागवड करू शकतो. मिरची आणि वांगे ह्या पिकांवर देखील मर रोपे कोलमडणे ह्यासारखे बरेच रोग आपल्याला दिसतात. तर ह्या रोगांसाठी आपण मिरची पिकामध्ये मर ह्या रोगासाठी आपण कार्बन डायझॅमिन सारखे बुरशीनाशके वापरू शकतो. साधारणतः 1-2 ग्राम प्रति किलो बियाणे किंवा आपण रोपे लावले तर त्याचं द्रावण तयार करायचं 2 ग्राम 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन साधारणतः 15 ते 20 मिनटं मिरची आणि वांग्यांचे जे रोपे आहेत ते आपण त्याच्यामध्ये त्यांचे मुळे बुडवून ठेवून नंतर आपण वापरू शकतो. वांग्यामध्ये काही मर रोगाचे काही सिम्पटम दिसू नयेत यासाठी आपण कार्बन डायझॅमिन सारखं बुरशीनाशक देखील वापरू शकतो. त्याचबरोबर काही जीवाणूचे रोग देखील ह्या भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. त्यासाठी आपण स्टेप्टोसायक्लिनचं द्रावण 200 PPM द्रावण जर आपण केलं तर ह्या द्रावणामध्ये रोपाची मुळं जर आपण बुडवून ठेवली आणि नंतर आपण जर लावायला घेतली तर आपण बऱ्याच प्रमाणामध्ये जीवाणूजन्य करपा पासून आपल्या पिकांना दूर ठेवू शकतो. टोमॅटोमध्ये देखील काही प्रकारचे रोग मी आता सांगितलं की रोपे कोलमडणे दिसून येतात तर त्यासाठी आपण टोमॅटोच्या बियाण्यांना कॅप्टनसारखं बुरशीनाशक साधारणतः 2 ग्राम किंवा 3 ग्राम प्रति किलो बियाण्यांना बीज प्रक्रिया करू शकतो किंवा कार्बन डायझॅमिन देखील 2 ग्राम प्रति किलो बियाणे किंवा ह्याचं द्रावण करून रोपांबरोबर प्रक्रिया करू शकतो. रोपे कोलमडणे हा देखील एक ह्या भाजीपाला पिकांमध्ये दिसतो. तर मी आता सांगितलं की मिटॅलॅक्झिल 2 ml प्रति किलो बियाणे किंवा ह्याचं द्रावण करून जर आपण भाजीपाला पिकांचे रोपांचे मुळं जर आपण ह्या द्रावणामध्ये बुडून ठेवले आणि नंतर वापरलं तर आपण बऱ्याच प्रकारचे बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगांना आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. भाजीपाला पिकांमध्ये आपण नैसर्गिक घटक म्हणजे जैविक बुरशीनाशकांचा वापर करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी प्रामुख्याने आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी असेल किंवा ट्रायकोडर्मा हर्झियानम आहे किंवा सुडोमोनास फ्लोरसन्स आहे ह्यासारखे जैविक घटक वापरू शकतो. 5 ते 10 ml प्रति किलो बियाणे किंवा प्रति लिटर पाणी द्रावण तयार करून आपल्या रोपांना आपण ह्या द्रावणामध्ये त्यांची मुळं भिजवून नंतर त्यांना आपण लागवडीसाठी वापरू शकतो. जैविक बुरशीनाशके हे नेहमीच आपल्या पिकांना फायद्याचे असतात कारण ते मनुष्यहानीवर त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही आणि जमिनीची प्रत देखील चांगली राहते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भाजीपाला पिकांमध्ये जर ट्रायकोडर्मा व्हिरिडीसारखे जैविक बुरशीनाशकांचा जर वापर केला तर हे नक्कीच मनुष्यहानीसाठी एक महत्त्वाचं पर्याय आहे की आपण आपल्या जमिनीचा देखील प्रत चांगला ठेवू शकतो. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण भाजीपाला पिकासाठी बीज प्रक्रिया याविषयी डॉक्टर मीनाक्षी पाटील यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजावणार आहे की गजकर्ण असतं काय. गजकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं? जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या

0: डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा. त्याच्यानंतर त्याला तेल लावा जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे, फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करावा.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गज कर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा,

0: वॉटर प्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्यासोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे. जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामतो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुप बरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

सर्वप्रथम जाणून घेऊयात या सभेतील उर्वरित कार्यक्रमांविषयी. प्रथम सभेत यानंतर लगेचच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 भावधारा अंतर्गत काही भावगीतं आम्ही आपल्याला ऐकवू.

8:40 मेहराब या अंतर्गत काही हिंदी गझल आपण ऐकू शकाल. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 10:10 मिश्र संगीताचा कार्यक्रम. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये मेरा साया या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि संगीत आहे मदन मोहन यांचं. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:05 गीत झनकार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. 11:35 साहित्य संस्कृती यांतर्गत मनीषा धुमाळ यांचं काव्यवाचन प्रसारित होईल. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.

दुपारी 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तीनही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:15 दोपहर समाचार, 2:30 नादब्रह्मा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम. श्रोते हो, आता जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी.

श्रोतो, दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजून 10 मिनिटांपर्यंत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम असे असतील: दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम, 1 वाजून 5 मिनिटांनी गीतबहार, 1 वाजून 40 मिनिटांनी नाशिक जिल्हा वार्तापत्र, 1 वाजून 45 मिनिटांनी भावधारा,

श्रोतेहो, सायंकालीन प्रसारण सभेत पुन्हा एकदा सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 5:02 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम, 5:30 युववाणी, 6:30 अमृत कलश हा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष, 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, 10:00 अखिल भारतीय नभोनाट्याचा कार्यक्रम. श्रोतेहो, मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होत असतानाच दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी नियमित बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तसंच सायंकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये आज खरीप पिकातील कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियाचे महत्त्व याविषयी डॉक्टर मीनाक्षी पाटील यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. तर श्रोते होते, असे होते आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.
1: एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
1: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2

0: वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, पाठीच्या त्रासावर आधुनिक कमी वेदनादायी उपचार पद्धती. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मेंदू आणि मणका विकारतज्ञ डॉक्टर गौरव सुधाकर चांबले. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर आणि नंबर्स 2970212 आणि 2970231. हॅलो डॉक्टर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. सासवड जेजुरी मार्गावर दिंडीच्या ट्रकनं दिलेल्या धडकेत 3 वारकरी महिलांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई, निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सुमारे 3 कोटी रुपयांचा साठा जप्त. आणि लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. अयोध्येत रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंच्या अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छता यासाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान कामगारासंबंधी विविध कायद्यांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत झालेल्या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय कामगार कायद्यांशी सुसंगत राज्याची नियमावली करताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात बंद असलेल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं

0: प्रकार नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगच्या अहवालातून निदर्शनास आला आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात एक वसतिगृह असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचंही कॅगनं म्हटलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात काँग्रेस जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ते म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसदेवरच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक असलेल्या 2 आरोपींना भिवंडी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. वारकऱ्यांची सुरक्षा ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत वारीमध्ये संपूर्ण सुरक्षा आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं काल बीड जिल्ह्यात हटकरवाडी इथला गारमाथा घाट पार केला. परंपरेनुसार नाथ वंशजांना विना बैलाच्या गाडीत बसवून ग्रामस्थांनी स्वतःच्या बळावर गारमाथा डोंगर पार केला. यावेळी शेकडो तरुण भाविक सहभागी झाले होते. गारमाथा डोंगरावर पोहोचल्यानंतर नाथ वंशजांचा सन्मान करण्यात आला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल जेजुरी इथं दाखल झाली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नागरिकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काल वरवंट मुक्कामी होता. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छत्रपती संभाजीनगर इथं 2 आस्थापनांवर धाड टाकून निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त केला. बगाडिया अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि बगाडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड असं या आस्थापनांचं नाव असून या ठिकाणाहून पाम तेल, सोयाबीन तेल, कपाशी तेल तसंच अज्ञात वनस्पती तेलाचा एकूण सुमारे 1,90,643 किलो साठा जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार या साठ्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. गोदामातली अस्वच्छता, तेलावर घाणीचा तवंग तसंच पॅकेजिंगची अस्वच्छ व्यवस्था या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. सदर तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी हा विद्यापीठ आणि

0: हा विद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या आधीसभा सभागृहात महाविद्यालयांच्या विविध प्रशासकीय तसंच शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत ते काल मार्गदर्शन करत होते. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचं आवाहन कुलगुरू चासकर यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नशामुक्ती छत्रपती संभाजीनगर अभियान तसंच बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर या पंधरवड्याचं काल उद्घाटन झालं. 31 जुलैपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. क्रिकेट. लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक विजय मिळवला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं यजमान इंग्लंड संघाला 186 धावातच सर्वबाद करून कसोटी 270 धावांनी जिंकली. स्नेह राणा हिने सर्वाधिक 4 तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. भारताकडून दुसऱ्या डावात यास्टिका भाटिया हिनं सर्वाधिक 113 तर स्मृती मानधनानं 70 धावा केल्या. सामन्यात 7 बळी घेणाऱ्या क्रांती गौड हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. बीड इथं 16 जुलैपासून आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धांमध्ये 16 तारखेला 17 वर्षांखालील खेळाडूंचे तर 17 जुलैला 15 वर्षांखालील मुलांचे सामने होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. आणि छत्रपती संभाजीनगर इथं निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सुमारे 3 कोटी रुपयांचा साठा जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: ~229 अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाली आहेत.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

0: योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय। हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर।

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मीटर्स अर्थात 1350 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत

0: उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
2: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकंही काढत आहे. पण तरीही अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या ना शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
2: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं.
1: नाही, बरोबर आहे. पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणार आहे, सॉल्व्ह करणार आहे, तर असं अजिबात नाही आहे. ही एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दांनी हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे. आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत, प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय, माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
2: सगळे शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट. म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबवू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचं आहे की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
2: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे, पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं, आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात आता.

0: म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या,
1: नक्की
0: तुम्हाला खूप आवडेल. की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप, आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत. कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे. गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे, थोडं एक्झॅजरेशन असं होईल, पण ते जे
1: जीवनशैलीच
0: जे
1: अशी
0: ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही आहे.
1: नाही.
0: वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच, पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या.
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि
1: असं.
0: अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही. तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं. आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी, स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज जो रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी.
1: सर
0: आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरंच आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता

मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं। तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी। तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते। नमस्कार।

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 102 MHz आणि 229 अंश अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं बहारदार प्रसारण, आकाशवाणी परभणी केंद्राचं बहारदार प्रसारण. सकाळची 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. श्रोते हो, कवी ना धो महानोर एक सृजनशील कवी आणि प्रयोगशील शेतकरी, मनानं कवी आणि तनानं शेतकरी, दोन्ही क्षेत्रात दिगंतकीर्ती, भरघोस आणि कसदार निर्मिती, असे कवी नाधो महानोर यांचीच काही भावगीतं आज ऐकूयात भावधारा या कार्यक्रमात. सुरुवातीचं हे भावगीत वैशाली सामंत यांच्या आवाजात. तत्पूर्वी ऐकूया
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
9: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
10: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
9: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
10: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
11: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: श्रोत्यो, रानातल्या कविता लिहिणारा आणि शेतात खुरपणी करणारा हात तोच असतो, निर्मळ आणि प्रेमळ, चौफेर नजरेचा पण हळव्या मनाचा. रान कोरडं असेल तर डोळ्यात पाणी आणणारा कवी, म्हणजेच कवी नाधव महानोर यांचीच काही भावगीतं आज आम्ही आपल्याला ऐकवत आहोत भावधारा या कार्यक्रमात. संगीत आहे हर्षित अभिराज यांचं. आता ऐकूयात रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात हे भावगीत.

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस।

0: आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
2: श्रोतो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून, आणि कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत आहात कवी नाधो महानोर यांची काही भावगीतं, ज्याला संगीत आहे हर्षित अभिराज यांचं।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026।
0: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
2: श्रोते हो, निसर्ग आणि निसर्गाच्या पार्श्वभूमीवर टिपलेल्या भावभावना यांच्याबद्दल बोलणारे आणि लिहिणारे, आणि तेही अगदी झपाटून, असे कवी कवी नाधो महानोर। त्यांची काव्य ऐकताना त्यातली ओळ न ओळ याची साक्ष देते।

श्रीकांत नारायण यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं आणि श्रोती हो याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या

श्रीकांत नारायण यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं आणि श्रोती हो याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकत होतात नाधो महानोर यांची काही भावगीतं आणि संगीत होतं हर्षित अभिराज यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8 वाजत आहेत. आता लगेच समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित, व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर

मार्कशीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोर्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला.

0: पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सद्घरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं बहारदार प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मेहराब या कार्यक्रमाअंतर्गत काही हिंदी गझल. सुरुवातीची ही गझल ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांच्या आवाजात.

अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली ही गझल आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जगजीत सिंग यांच्या आवाजात ही गझल.

जगजीत सिंग यांनी गायलेली ही गझल आपण ऐकलीत. आता ऐकूयात भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांनी गायलेली ही गझल.

भूपिंदर सिंग आणि आशा भोसले गालेली ही गझल आपण ऐकलीत. आता ऐकूयात कुमार सानू यांच्या आवाजात ही गझल.

कुमार सानू यांनी गायलेल्या या गझलबरोबरच आजचा मेहराब हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून FM बँड 102 MHz आणि 229.9 मीटर्स अर्थात 1305 KHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या आता छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

लता मंगेशकर यांनी गायलेलं वो कोण थी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं अनपढ या चित्रपटातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत. संगीत मदन मोहन यांचं.

अनपढ या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात हीर रांझा या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत.

हिर रांझा या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी गायलेलं कैफी आजमी यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं चिराग या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. रचना होती मजरू यांची. आणि याचबरोबर श्रोते हो लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे फोन इन कार्यक्रम आज तुमच्या आग्रह असतो. जुलै महिन्यापासून 1 तासभर आम्ही प्रसारित करत आहोत, तेव्हा आनंद घ्या या दूरध्वनी संवाद असणाऱ्या कार्यक्रमांचा. दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम. 2820890 हा नंबर डायल करा आणि ऐका आपला संवाद या फोन इन कार्यक्रमातून. हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणी.

एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम आता छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: तीन टेस्ट मैच में भारत ने इंग्लैंड को 270 रन से हराकर तारीख साज कारनामा अंजाम दिया है। इसके साथ ही खबरों का बुलेटिन खत्म हुआ।
1: दोनशे एकोणतीस अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र। सकाळचे 10 वाजलेत, प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम।
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
1: श्रोते कार्यक्रमात सुरुवातीला ऐकत आहोत भावगीत।

0: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बालगीत. तत्पूर्वी
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

मिश्र संगीतामध्ये बालगीत आपण ऐकलं, आता ऐकूयात नाट्यगीत. तत्पूर्वी

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोतो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवत आहोत नाट्यगीत।

0: फिल्म के गीत। या कार्यक्रमांतर्गत आज ऐकवत आहोत मेरा साया या चित्रपटातली गीतं।
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026।
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
0: मेरा साया या चित्रपटातली गीतं आज आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत। गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि संगीतकार आहेत मदन मोहन। सुरुवातीचं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात। तत्पूर्वी

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात नाट्यगीत आपण ऐकलं आणि श्रोती हो याचबरोबर आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत एक

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत मेरा साया या चित्रपटातले गीत. गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि संगीतकार मदन मोहन. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच श्रोते हो एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. कार्यक्रमांतर्गत आज मेरा साया या चित्रपटातली गीतं आपण ऐकत होतात. गीतकार होते राजा मेहंदी अली खान आणि संगीतकार होते मदन मोहन. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो सकाळचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो,

तुम्ही विचार करत असाल ना की आजच्या कार्यक्रमाचा काय बरं आशय असेल, काय बरं विषय असेल, तर श्रोते हो तुम्हाला आठवते का गझल हा आशय घेऊन गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण काही गझल ऐकल्या होत्या. त्यावेळी मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर तुम्हाला शब्द दिला होता की याच कार्यक्रमाचा दुसरा भाग घेऊन पुन्हा एकदा आपल्यासमोर हजर होणार. बघा श्रोते हो, आज आपला शब्द पूर्ण करतीये. हो, कारण आज मी आपल्याला ऐकवणार आहे गझल या कार्यक्रमाचा दुसरा भाग. श्रोते हो, आता या आपण गझल याविषयी भरपूर माहिती ऐकणार आहोत, पण आधी ऐकूयात ही एक सुंदर गझल.

श्रोते हो गझल. गझलच्या दुनियेत एक नाव असं आहे ज्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होणारच नाही. ते नाव कोणतं हे मी आपल्याला सांगणार आहे, पण त्याआधी त्यांच्याविषयी एक किस्सा सांगते. श्रोते हो 1934 साली बिहारमध्ये भूकंप झाला होता आणि म्हणून त्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात मोठे मोठे गायक भाग घेणार होते, पण काही कारणानं ते आले नाहीत. कार्यक्रम तर ठरलेला, मग अशावेळी तिथे एक मुलगी आली. तसा तो तिचा पहिलाच कार्यक्रम, पण ती बिलकुल न घाबरता तिथं आली आणि तिनं गझल गायली. तूने बुत हर जाई कुछ ऐसी अदा पाई, तूने बुत हर जाई कुछ ऐसी अदा पाई, तकता तेरी सूरत हर एक तमाशाई, तकता तेरी सूरत हर एक तमाशाई. आणि श्रोते हो ही गझल त्या मुलीनं अशा काही अंदाजमध्ये गायली की समोर बसलेल्या प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडूंना राहवलंच नाही. त्या उठून तिच्या जवळ गेल्या आणि त्यांनी तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाल्या, ही मुलगी एक

दिवस नक्की आपलं नाव रोशन करेल. आणि खरंच श्रोते हो, गझलच्या दुनियेत त्या मुलीची जागा आजपर्यंत कोणीही घेऊ शकलेलं नाही. आणि श्रोते हो, ते नाव म्हणजे अख्तरी फैजाबादी, अर्थातच आपल्या बेगम अख्तरी. एकापेक्षा एक गझलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रत्येक दुःखाला थोपटलं आणि गझलची चटक आपल्याला लावली. सुरुवातीला या बेगम अख्तर सैगलजींच्या चित्रपटाच्या नायिका होत्या, पण चित्रपटात त्या फारशा रमल्या नाहीत. त्यांनी अनेक चित्रपटात गायलेल्या गझल धमाल आणली आणि तेव्हापासून प्रत्येक चित्रपटात एक गझल असावीच असा संकेत पडतो की काय असं वाटायला लागलं. श्रोते हो, मागच्या भागात राजेंद्र कृष्ण यांनी मोमीन यांच्या वो जो तुम्मे हम्मे करार था, तुझे याद हो के ना याद हो, हे रदीफ उचलून जे गीत तयार केलं होतं ते मी आपल्याला सांगितलं होतं, आठवलं आहे ना. पण आज आता बेगम अख्तरी यांनी गायलेली ती मूळ गझल आपल्याला ऐकणार आहे.

श्रोतेहो मोमीन यांची हीच ती गझल होती जिचं रदीफ उचलून राजेंद्र कृष्ण यांनी गीत तयार केलं. श्रोतेहो सैगलजी आणि बेगम अख्तरी यांच्यानंतर चित्रपटात गझल रुजवण्याचं काम

केलं ते तलत महमूद यांनी. श्रोतेहो, तलतजींच्या आवाजात अशी काही जादू होती. तलतजींचा आवाज इतका रेशमी आणि मऊसूत होता की गझलसाठीच यांचा जन्म झालाय की काय असं वाटल्याशिवाय राहत नाही. मिर्झा गालिब हा 1954 साली आलेला चित्रपट. हा चित्रपट जणू काही प्रत्येक कवींची व्यथा घेऊन आला होता. त्यात तलतजींनी सुरैयाबरोबर जी धमाल केली त्याचा नमुना म्हणजे दिले नादान तुझे हुआ क्या है, दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. श्रोते हो, व्यथा प्रत्येकालाच प्रिय असते. त्यातून हृदय व्यथा जर कोणी गात असेल तर आपण त्याच्या अधिकच जवळ जातो. आणि म्हणूनच तलतजी आपलीच व्यथा गात आहेत की काय असं वाटू लागतं. तेव्हा तीच गझल ऐकूयात.

श्रोते हो, चित्रपटात गझल घेताना अनेक गमतीही झाल्या आहेत. सुरुवातीला लोकांना गझल आणि गीतातला फरक समजतच नव्हता, आणि हे ठळकपणे कधी जाणवलं माहिती? ते जाणवलं 1964 साली आलेल्या गझल नावाच्या चित्रपटाच्या वेळी. मीना कुमारी आणि सुनील दत्त यांच्यासारखे कसदार अभिनेते त्यात होते, पण त्या चित्रपटाचं नाव गझल असं असल्यामुळं लोकांना वाटलं की त्यात जे जे गाणे आहेत ना, त्या सर्वच गझल आहेत. आणि त्यातून म्हणजे रंग और नूर की बारात किसे पेश करू, हे गाणं तर गझल आहे असा समज आत्ताही बऱ्याच जणांमध्ये आहे. पण श्रोतो, असं नाही बरं, ही गझल नसून हे गीतच आहे. या चित्रपटात

बरीच गीतं होती, पण गझल मात्र एकच होती. ती म्हणजे नगमाओ शेर की सौगात किसे पेश करू, ये छलकते हुए जज्बात किसे पेश करू. मीना कुमारी मोकळे केस सोडून ही गझल पेश करते आहे. हे दृश्य नक्कीच काळजावर कोरले गेले आहे, पण त्याला साहिर यांचे घनदाट शब्दही कारणीभूत आहेतच. साहिर शकील यांच्या चित्रपटातील गझलवर तर एक अख्खा लेखच लिहिता येईल. साहिर हे एकमात्र असे गीतकार होते ज्यांच्यामुळं तबकडीपासून ते रेडिओपर्यंत गीतकाराचे कवीचे नाव घेतले जाऊ लागले.

लक्षात हो, साहिर यांनी अनेक सुंदर गझल चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांची जोडी संगीतकार रवी यांच्याबरोबर जास्त जमली होती, पण खय्याम यांनीही त्यांच्या कवितांचा सुंदर उपयोग चित्रपटात केलेला आहे, विशेष करून कभी कभी या चित्रपटात. श्रोते हो, असं नाही की साहिर यांनी चित्रपटासाठीच लिहिलेल्याच गझल फक्त चित्रपटात आल्या, तर त्यांच्या इतरही गझल कित्येक वेळा थोडाफार बदल करून चित्रपटात वापरल्या गेल्या आहेत. आता हेच बघा त्यांची एक गझल, नमू छुपा के जिए हम न सर झुका के जिए, नमू छुपा के जिए हम न सर झुका के जिए, सितम गरों की नज़र से नज़र मिला के जिए, अब एक रात अगर कम जिए तो कम ही सही, अब एक रात अगर कम जिए तो कम ही सही, यही बहुत है कि हम मशल्ले जला के जिए, यही बहुत है कि हम मशल्ले जला के जिए. ही मूळ गझल जिला गीताचं रूप दिलं गेलं हमराज या चित्रपटात, आणि बदल काहीसा असा होता, नमू छुपा

श्रोतेहो, आपल्या चित्रपटसृष्टीत अनेक गायक, संगीतकारसुद्धा शायर होते. गीत गाता चल हे गीत गाणारे जसपाल सिंह हे पण शायरच होते. तसंच ना श्रोतेहो, नवरंग चित्रपटात आपल्या मोहिनीला शोधणारे महिपाल हेही खरोखरचे शायर होते. त्यांचा दिल चुनले अपनी सौगात हा काव्यसंग्रह खूप गाजला. श्रोतेहो, संगीतकार नौशाद यांचाही आठवा सूर हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेच की. त्यातला एक खूप सुंदर शेर मला इथं आत्ता आठवतोय, तुम्हाला ऐकवावा वाटतोय. रंग नया है लेकिन घर ये पुराना है, रंग नया है लेकिन घर ये पुराना है, ये कूचा मेरा जाना पहचाना है, ये कूचा मेरा जाना पहचाना है. श्रोतेहो, आता नौशाद यांची आठवण आल्यावर असंच पुढे जाता येईल का? त्यांच्या संगीतानं नटलेल्या कितीतरी गझल आपल्यासमोर आहेत. श्रोतेहो, आत्ताच आपण शकील बदायूनी यांची आठवण काढली तेव्हा त्यांची एक गझल नक्कीच आठवली असेल तुम्हाला. बघा, कोई सागर दिल को बहलाता नहीं, कोई सागर दिल को बहलाता नहीं, बेखुदी में भी करार आता नहीं, बेखुदी में भी करार आता नहीं. तशीच नौशाद आणि शकील या जोडीची एक गाजलेली गझल आत्ता मला आठवते, अमर या चित्रपटातली. न मिलता गम तो बर्बादी के अफसाने कहाँ जाते, न मिलता गम तो बर्बादी के अफसाने कहाँ जाते, अगर दुनिया चमन होती तो वीराने कहाँ जाते, अगर दुनिया चमन होती तो वीराने कहाँ जाते.

श्रोतेहो, गझल याविषयी बोलण्यासारखं अजून खूप काही आहे, पण पुन्हा वेळ. पण श्रोतेहो, वेळ जरी आपल्या हातात नसली ना, तरी पुढचा अजून एक कार्यक्रम आपल्या हातात आहे ना. मग पुन्हा एकदा पुढच्या कार्यक्रमात भेटूयात, हाच विषय घेऊन नवीन सुंदर सुंदर गझलबरोबर. तेव्हा आता मात्र आपल्या रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकरला निरोप द्या, पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: श्रोते हो तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळची 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत झनकार हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.
5: श्रोते हो नमस्कार. शब्द सूर आणि संगीत यांचा मिलाफ घेऊन येतो गीतांची बहार आपला कार्यक्रम गीत झंकार. श्रोते हो गीत झंकार या सरगमी कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो बऱ्याच दिवसापासून आपण ज्याच्या प्रतीक्षेमध्ये होतो त्याने एकदाची हजेरी लावली आहे. हो मी पावसाबद्दलच बोलतेय. श्रोते हो अगदी मृग नक्षत्र निघूनही 15 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर

आणि पाऊस बाहेर बरसत असला तरी प्रत्येकाचं मन मात्र आतून ओलचिंब होत असतं. पाऊस आनंद घेऊन येतो, पाऊस हर्ष उल्लासाने प्रत्येकाला न्हाऊ घालतो. होय ना श्रोते हो? असंच एकदा वाचनामध्ये आलेली एक कविता आज मी तुम्हाला इथं ऐकवते. रान झाले ओले ओले, झाडे गेले बहरून, आणि कोरडी ओंजळ गेली तुडुंब भरून. वाटा वाटा झाल्या ओल्या, शहरल्या दिशा दाहे, बहरला औदुंबर डवरल्या जाई जुई. दोन प्रहर सांडले पावळीत थेंब थेंब, तुझ्या येण्याने पावसा झाले जिने ओले चिंब. श्रोते हो, ही कविता कोणा एका अनामिक कवीची आहे. श्रोते हो, आकाशातून अलगद झरू लागलेल्या पावसाचा थेंब, मातीचा दरवळणारा सुगंध, हिरवाईने नटलेली वसुंधरा आणि मनाच्या तारा छेडणाऱ्या आठवणी. पाऊस हा केवळ ऋतू नसतो तर तो भावनांचा एक सुंदर उत्सव असतो. कधी प्रेमाची हळवी चाहूल, कधी विरहाची सल, कधी आनंदाचा जल्लोष, तर कधी निसर्गाच्या सानिध्यात हरवून जाण्याचा अनुभव. अशा असंख्य भावनांना आपल्या गीतकारांनी आणि संगीतकारांनी स्वरबद्ध केलं आहे. आजच्या आपल्या गीतझंकार या कार्यक्रमात रिमझिम स्वरांची बरसात आपण अनुभवणार आहोत. म्हणजेच आज पावसाच्या गीतांनी आपला गीतझंकार हा कार्यक्रम नटलेला आहे. पावसाच्या विविध छटांना शब्द आणि स्वरातून व्यक्त करणारी काही अजरामर गीतं आज मी आपल्याला ऐकवणार आहे. पावसाच्या रिमझिम सरींमध्ये प्रेमाच्या भावना अलगद फुलवणारं हे गीत.

श्रोते हो, हे गीत आहे मंझिल या चित्रपटातलं, जो की 1979 साली प्रदर्शित झाला. आणि यातलं हे पावसाच्या रिमझिम सरींमध्ये प्रेमाच्या भावना फुलवणारं हे गीत अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्यावर चित्रित केलेलं. श्रोते हो, पावसाच्या सरी जशा शांतपणे मनाला स्पर्श करतात, तसंच हे गीतही

मनात अलगद झिरपत राहतं. योगेश यांच्या साध्या पण प्रभावी शब्दांना संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी दिलेली सुरेल चाल आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातली जादू यामुळं हे गीत आजही तितकंच ताजं वाटतंय, नाही का? पावसात भिजताना जग विसरून फक्त त्या क्षणात जगण्याचा आनंद या गीतातून अनुभवायला मिळतो. श्रोते हो, 1981 साली प्रदर्शित झालेला प्यासा सावन हा चित्रपट जितेंद्र आणि मौसमी चटर्जी यांच्यावर हे चित्रित गीत आहे. गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. तर या गीताला संदेश होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. तर या गाण्याला शब्दबद्ध केलं होतं संतोष आनंद यांनी. तर श्रोते हो, हे गीत म्हणजे मेघारे मेघारे मत परदेस जारे. जणू काही एक अर्जव या गीतामधून आपल्याला अनुभवायला मिळते. चला तर मग ऐकूयात.

श्रोत्याहो, भारतीय संस्कृतीत मेघांना नेहमीच संदेशवाहकाचं स्थान मिळालं. कालिदासांच्या मेघदूतपासून ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत मेघ आणि प्रेम यांचं नातं अतूट राहिलं आहे. मेघांना साद घालणाऱ्या भावना या गीतातून अत्यंत सुरेखपणे व्यक्त झालेल्या दिसतात, होय ना श्रोत्याहो? एक पावसाळी रात्र आहे, ओलाव्यानं भरलेलं वातावरण आहे आणि मनात जागलेल्या प्रेमभावना या गीतामध्ये आहेत. कवीने त्या अतिशय सुंदर रीत्या शब्दबद्ध केल्या आहेत, तितक्याच प्रभावी

त्या गायकांनी हे गायले आहेत आणि संगीत तर उत्तमच. हे गीत चित्रित केलं गेलं होतं राजेश खन्ना आणि जीनत अमानी यांच्यावरती. लक्षात येत आहे तुमच्या हा चित्रपट कोणता? तर श्रोते हो, हा चित्रपट आहे अजनबी. 1974 साली प्रदर्शित झालेला. लता मंगेशकर आणि किशोर कुमारनी अतिशय सुंदररित्या हे गीत गायलं. पडद्यावरच्या कलाकारांच्या भावना जणू काही त्या गीतांमधून स्पष्ट होताना दिसतात. संगीत होतं आर डी बर्मन यांचं, तर शब्द होते आनंद बक्षी यांचे. चला तर मग ऐकूयात भीगी भीगी रातों में.

श्रोतेहो, पावसाळी रात्रीची मात्र एक वेगळीच जादू असते. बाहेर कोसळणारा पाऊस आणि मनात बरसणाऱ्या भावना या दोघांची सांगड या गीतात अप्रतिमरित्या घातलेली आहे. प्रेमाच्या कोमल भावनांना पावसाच्या साक्षीने व्यक्त करणारे हे गीत रसिकांच्या मनात आजही घर करून आहे. आता वळूयात निसर्गाच्या आणखी एका मोहक रूपाकडे. काळ्याभोर ढगांनी भरलेलं आकाश आणि त्यांच्याशी संवाद साधणारं हे गोड गीत. अभिनेत्री या चित्रपटातलं 1970 साली ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यावर चित्रित केलेलं हे गीत. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, या गीतामध्ये ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी खऱ्या अर्थाने या गीताला न्याय दिलाय असं वाटतं. हे तुम्ही सुद्धा निश्चित मान्य कराल. पाऊस आला की ही गाणी खरंच आठवायला लागतात.

घनदाट ढग, मंद वारा, कोसळणाऱ्या पावसांच्या सरी आणि हरवून गेलेलं मन या बरसणाऱ्या पावसाच्या सरींबरोबर संवाद साधत आहे असंच जणू या गीतातून वाटतं. श्रोते हो, पावसाळा हा निसर्गाच्या नवचैतन्याचा उत्सव असतो. झाडं, वेली, पक्षी आणि माणूसही या ऋतूमध्ये नव्याने जगू लागतो. अशाच नव्या उत्साहाचा आणि पावसाच्या आनंदाचा अनुभव देणारं एक गीत बरसो रे मेघा मेघा गुरु या चित्रपटातलं. हे गीत केवळ पावसाचं वर्णन करत नाही तर मुक्तपणे जगण्याचा आनंद आणि मनातील उत्साह व्यक्त करतं. खरं तर पाऊस हा केवळ निसर्गाचा उत्सव

असतो तर तो मनालाही नवसंजीवनी देणारा सोहळा असतो. उन्हाच्या झळ्यांनी थकलेल्या धरतीवर जेव्हा पहिल्या सरी बरसतात तेव्हा प्रत्येक जीव आनंदून जातो. मनातली बंधनं झुगारून देत बेभान होऊन त्या सरींमध्ये अगदी भिजावंसं वाटतं. अशाच मुक्त आनंदी आणि उत्साही भावनांना स्वरबद्ध करणारं गीत म्हणजे बरसो रे मेघा. गुलजार यांच्या कल्पक शब्दांना ए आर रहमान यांचं मंत्रमुग्ध करणारं संगीत आणि श्रेया घोषाल यांच्या सुमधुर आवाजाची साथ लाभलेलं हे गीत पावसाच्या आनंद उत्सवाची अनुभूती देतं. चला तर मग मनाला चिंब भिजवणाऱ्या या सुरेल गीताचा आनंद घेऊयात.

0: श्रोते हो, किती प्रसन्न आणि उत्साहाने भरलेले हे गीत, होय ना? पावसाच्या प्रत्येक थेंबात जणू आनंदाची लय दडलेली आहे असं या गीतातून जाणवतं. पाऊस माणसाला केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही चिंब भिजवतो. मनातली चिंता, काळजी आणि थकवा धुवून काढत नव्या उमेदीनं जगायला शिकवतो. बरसोरे मेघा हे गीत आपल्याला याच आनंदाचा आणि मुक्ततेचा संदेश देतं. पावसाच्या सरीप्रमाणेच संगीताचे हे स्वरही मनावर बरसत राहतात. श्रोते हो, रिमझिम सरींची ही स्वरमय बरसात आता इथेच थांबवावी लागणार आहे. कारण श्रोते हो, पावसाचं थेंब जसे धरतीला नवसंजीवनी देतात, तसेच पशु पक्ष्यांना जगण्याची वाट दाखवतात. पशु पक्ष्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करतात, मनुष्याला जगण्यासाठी आशीचे किरण देतात, तसंच संगीताचे स्वर मनाला ताजेतवाने करून जातात. आजच्या कार्यक्रमात आपण रिमझिम गिरे सावन, मेघारे मेघारे, भिगी भिगी रातो मे, ओ घटा सावरी अशा सुरेल गीतांमधून पावसाच्या विविध भावछटा अनुभवल्या. श्रोते हो, जसा जसा पाऊस येत राहील, सरी बरसत राहतील, तसं तसं या गीतांच्या आठवणी सुद्धा आपल्या मनात दरवळत राहतील. पण आता मात्र या आठवणींना सोबत घेऊन मी या कार्यक्रमातून आपला सर्वांचा निरोप घेते, कारण कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या गीतझंकार या कार्यक्रमात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपला सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
1: गीतझंकार हा कार्यक्रम आता

0: आपण ऐकलात संकलन आणि निवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळची 11:35 होत आहेत. आता साहित्य संस्कृती हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या अंतर्गत आज मनीषा धुमाळ यांचं काव्यवाचन, सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.
4: श्रोते हो नमस्कार. साहित्य संस्कृती या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं, साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्वांचंच मी सुषमा कुलकर्णी अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, जसं की आपण आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमातून वेगवेगळ्या साहित्यिकाच्या, लेखकांच्या साहित्याचा आनंद घेत असतो, कधी कविता, कधी लेख, कधी कथा, तर आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण मनीषा बापूराव आंधळे यांच्या स्वरचित काव्याचा आनंद घेणार आहोत. यांच्या विविध वर्तमानपत्रातून तसंच दिवाळी अंकांमधून कविता प्रकाशित झालेल्या आहेत. तसंच प्रेरणा प्रतिष्ठान शहापूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत शेणाची झाली फुले या त्यांच्या कवितेला त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. तसंच चांदमोळी झोपडी या कवितेला देखील राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत विजेतेपद मिळालेलं आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात आपण आनंद घेऊयात कवयित्री मनीषा आंधळे यांच्या काव्याचा.
5: नमस्कार श्रोते हो, आज मी माझ्या कविता सादर करत आहे. तर सर्वात पहिली कविता मी आपल्यासमोर जी सादर करणार आहे ती म्हणजे पवित्र महिना, जो की 3 वर्षातून 1 येतो असा पुरुषोत्तम मास. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये गाई

देवीला आपण जे पवित्र स्थान दिलेलं आहे याबद्दल वर्णन करणारी ही कविता होय पुरुषोत्तम मास. रोजच्याप्रमाणे तिची नजर भाकरीचा वेध घेत होती. रोजच्याप्रमाणे तिची नजर भाकरीचा वेध घेत होती. आज मात्र एक नजर तिचाच शोध घेत होती. त्या मातेने गोमातेच्या चरणी ओतले तांब्याभर पाणी. त्या मातेने गोमातेच्या चरणी ओतले तांब्याभर पाणी. ओल्या कुंकवाचा टिळा तिच्या भालप्रदेशी लाविला. ओल्या कुंकवाचा टिळा तिच्या भालप्रदेशी लाविला. गरम गरम पुरुषोत्तमाचा तिला भरविला घास. गरम गरम पुरुषोत्तमाचा तिला भरविला घास. गाईलाच समजत नव्हते हे वास्तव की भास. मातेने गोमातेचा मग चरण स्पर्श केला. मातेने गोमातेचा मग चरण स्पर्श केला. गोमातेने तृप्त होऊन मातेला आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी गोमाता प्रकटली. दुसऱ्या दिवशीही गोमाता प्रकटली. कालचीच घटना आजही घडली. दुसऱ्या दिवशी गोमाता प्रकटली. कालचीच घटना आजही घडली. पुन्हा पुन्हा हीच घटना घडली. रोज रोज पुरुषोत्तम खाऊन गोमाता होत होती प्रसन्न. रोज रोज पुरुषोत्तम खाऊन गोमाता होत होती प्रसन्न. अन माताही होत होती धन्य. पण आता मात्र गोमाता कासावीस झाली. आता मात्र गोमाता कासावीस झाली. शिळ्या भाकरीसाठी तिची जीभ हसावली. दुसऱ्या दिवशी तिने दुसरे वळण धरले. दुसऱ्या दिवशी तिने दुसरे वळण धरले. पण मातेच्या नजरेने तिला अचूक हेरले. ओढत आणले गोमातेला गळ्यात टाकून फास. ओढत आणले गोमातेला गळ्यात टाकून फास. यथा सांग पूजा करून दिला पुरुषोत्तमाचा घास. एके दिवशी मात्र झाला अधिकच कहर. एके दिवशी मात्र झाला अधिकच कहर. 33 पुरुषोत्तमाचा आला तिला आहेर. डोळे गच्च मिटून तिने तोही घेतला गिळून. डोळे गच्च मिटून तिने तोही घेतला गिळून. दुसऱ्या दिवशी गोमातेची नजर अगदी सुखावली. दुसऱ्या दिवशी गोमातेची नजर अगदी सुखावली. शिडी शिदोरी तिला त्या मातेने दाखवली. आजही गोमाता आली घोळवीत गोंडा. आजही गोमाता आली घोळवीत गोंडा. तिला मात्र मिळाला पुरुषोत्तम नव्हे धोंडा. आजही गोमाता आली घोळवीत गोंडा. तिला मात्र मिळाला पुरुषोत्तम नव्हे धोंडा. काय झाले विचार करत डुलत डुलत गेली निघून. काय झाले विचार करत डुलत डुलत गेली निघून. ठाऊक नव्हते वेडीला पुरुषोत्तम मास गेला संपून. ठाऊक नव्हते वेडीला पुरुषोत्तम मास गेला संपून. यानंतरची पुढील जी माझी कविता आहे ती आहे अंधारी वाट. खरं तर आपल्या जीवनात आपल्याला सर्वात जास्त भीती कशाची वाटते तर अंधार आणि एकाकीपण. पण खरंच तुम्ही कधी याची सांगाड घालून पाहिलेली आहे का? की छानशा पडलेल्या अंधारात छान आपण एकटेपणाने कधी बोलून पाहिले का? तसं पहा तर आणि कशी ऊर्जा आपल्या जीवनात येते ते आपण पाहूया. या कवितेतून मी ते वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. कविता आहे अंधारी वाट. एकटेच अंधाराशी बोललायत का कधी. एकटेच अंधाराशी बोललायत का कधी. अंधारलेल्या वाटेवरून चाललायत का कधी. एकटेच अंधाराशी बोललायत का कधी. अंधाऱ्या वाटेवरून चाललायत का कधी. अंधाऱ्या वाटेवर ठाऊक नाही कसे. अंधाऱ्या वाटेवर ठाऊक नाही कसे. वाटेवर उमटतात चांदण्यांचे पाऊल ठसे. अंधाऱ्या वाटेवर कळत नाही मुळी. अंधाऱ्या वाटेवर कळत नाही मुळी. गालांवर येऊन पडते चांदण्यांची खळी. अंधाऱ्या वाटेवर काय जादू मोठी. अंधाऱ्या वाटेवर काय जादू मोठी. चांदण्यांचे गीत अलगद ये ओठी. अंधाऱ्या वाटेवर एकट्यानेच चालावे. अंधाऱ्या वाटेवर एकट्यानेच चालावे. अंधाराशी मनाचे गूज खोलीत जावे. अंधाऱ्या वाटेवर एकट्यानेच चालावे. अंधाराशी मनाचे गूज खोलीत जावे. मन हलके होऊन दुःख होते दूर. मन हलके होऊन दुःख होते दूर. अंधारातच विरघळतात उदास हळवे सूर. अंधारातच विरघळतात उदास हळवे सूर.

यानंतर जी कविता आहे माझी ती देखील अशीच अंधाराशी पण अंधारातही प्रकाश देणाऱ्या तारकांशी रिलेटेड आहे. खरं तर या तारका म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये या पण एक सकारात्मकताच देत असतात आणि एका व्यक्तिमत्वाची या तारकाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. ही एक सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात येतं, किमान पक्षी कोणाच्याही आयुष्यामध्ये असं एक व्यक्तिमत्व येतंच आणि एक व्यक्तिमत्व समाजामध्ये असं आढळून येतंच की ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशा निर्माण करण्याची प्रयत्न करत असतं आणि हे व्यक्तिमत्व म्हणजेच चांदन पावली. ओंजळभर चांदनं हातात घेऊन अंधाऱ्या वाटेवर चालणं छंदच तिचा. ओंजळभर चांदनं हातात घेऊन अंधाऱ्या वाटेवर चालणं छंदच तिचा. रस्त्याच्या दुतर्फा ती मुक्तपणे पेरीत जाते असंख्य चांदनं. रस्त्याच्या दुतर्फा ती मुक्तपणे पेरीत जाते असंख्य चांदनं. त्या चांदनवेलीला मग लागतात असंख्य अगणित चांदन फुलं. त्या चांदनवेलीला मग लागतात असंख्य अगणित चांदन फुलं चमचमणारी. उजळून टाकतात ती साऱ्या अंधारलेल्या वाटा. उजळून टाकतात ती साऱ्या अंधारलेल्या वाटा. ती मात्र थांबत नाही तिथे. ती मात्र थांबत नाही तिथे. घुटमळत नाही तिचे पाऊल फेर धरून फिरणाऱ्या चांदन फुलांमध्ये. ती मात्र थांबत नाही तिथे. घुटमळत नाही तिचे पाऊल फेर धरून फिरणाऱ्या चांदन फुलांमध्ये. तिला फक्त दिसते अंधारलेली वाट. तिला फक्त दिसते अंधारलेली वाट. असंख्यरित्या ओंजळी पाहतात तिची वाट. तिला फक्त दिसते अंधारलेली वाट. असंख्यरित्या ओंजळी पाहतात तिची वाट नजरेत आशा भरून. ती मात्र दिलेल्या चांदण्यांचा हिशेब ठेवत नाही. ती मात्र दिलेल्या चांदण्यांचा हिशेब ठेवत नाही. मागवून येणारी उजळलेली वाट हीच तिच्या यशाची पावती. ती मात्र दिलेल्या चांदण्यांचा हिशेब ठेवत नाही. मागवून येणारी उजळलेली वाट हीच तिच्या यशाची पावती. अन तिची ओंजळही कधी होत नाही रीती. मावळत नाही तिच्या गालावरचे हसू. मावळत नाही तिच्या गालावरचे हसू. ओसरत नाही तिच्या नजरेतील ओझ. मावळत नाही तिच्या गालावरचे हसू. ओसरत नाही तिच्या नजरेतील ओझ. तिच्या मागवून येणारा प्रकाश पुरवतो तिला अखंड चैतन्याचा स्रोत. तिच्या मागवून येणारा प्रकाश पुरवतो तिला अखंड चैतन्याचा स्रोत. यापुढील माझी जी कविता आहे ती बालकविता आहे. बालकविता म्हणजे खरोखरच एका कल्पनाविश्वातली कविता असते. बालकांचं विश्व मुळीच कल्पनेतलं विश्व असतं, स्वप्नातलं विश्व असतं. आणि अशाच स्वप्नावर आधारित ही कविता आहे, ढगांची सहल. इकडे या मित्रांनो सांगते तुम्हा गंमत. इकडे या मित्रांनो सांगते तुम्हा गंमत. सांगूच नका मोठ्यांना आपली ही जम्मत. इकडे या मित्रांनो सांगते तुम्हा गंमत. सांगूच नका मोठ्यांना आपली ही जम्मत. सहल नेऊ आपण उंच उंच ढगात. सहल नेऊ आपण उंच उंच ढगात. मज्जा येईल खूपच धुक्यांच्या जगात. हात धरू साऱ्यांचा गोल रिंगण करू. हात धरू साऱ्यांचा गोल रिंगण करू. उंचच उंच उड्या ढगांवरती मारू. पांढऱ्या शुभ्र ढगांचे गोळे घेऊ हाती. पांढऱ्या शुभ्र ढगांचे गोळे घेऊ हाती. फेकून मारू सारे एकमेकांच्या पाठी. पांढऱ्या शुभ्र ढगांचे गोळे घेऊ हाती. फेकून मारू सारे एकमेकांच्या पाठी. कापूस पिंजल्या ढग्गांचा उडू सारा फज्जा. कापूस पिंजल्या ढग्गांचा उडू सारा फज्जा. ढगांच्या सहलीत येईल खूप मज्जा. शुभ्र पांढऱ्या मलईत पाय फसवू सारे. शुभ्र पांढऱ्या मलईत पाय फसवू सारे. अलगद घ्या काढून फसून बसाल सारे. शुभ्र पांढरी दुलई अंगावरती घेऊ. शुभ्र पांढरी दुलई अंगावरती घेऊ. धुक्याच्याच गादीवर सारे झोपी जाऊ. धुक्याच्याच गादीवर.

સારે ઝોપી જાઉં. यानंतर माझी जी कविता आहे काळं भिन्न ढगाळ. काळं भिन्न ढगाळ हा एक प्रतिकात्मक शब्द आहे आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसाठी. असं पाहता माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याच्या अवतीभोवती त्याचे मित्रपरिवार नातेसंबंध सर्वजण असतात. परंतु कधीकधी त्याला असं प्रतीत होतं की जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपल्याला यापैकी कोणाचीच साथ भेटत नाही का. आणि हीच प्रतिकात्मक म्हणजे काळं भिन्न ढगाळ. अचानक आला कुठूनसा एक काळा ढग. अचानक आला कुठूनसा एक काळा ढग. सारे आयुष्यच त्याने झाकाळून गेले. सारे आयुष्यच त्याने झाकाळून गेले. अंधारात मग मी चाच पडून पाहिले. अंधारात मग मी चाच पडून पाहिले. कोणताच चेहरा दिसेना मला माझ्या अवतीभोवती. अंधारात मग मी चाच पडून पाहिले. कोणताच चेहरा दिसेना मला माझ्या अवतीभोवती. क्षणभर मी कावरीभावरी झाले. क्षणभर मी कावरीभावरी झाले. नैनी माझ्या अश्रू तराळले. आसवांची त्या कोणी साधी चौकशीही करेना. आसवांची त्या कोणी साधी चौकशीही करेना. मला अगदीच एकाकी वाटायला लागले. मनोमन चिडले मी. मनोमन चिडले मी त्या काळ्या भिन्न ढगाळावर. शेवटी ढगाळच ते. शेवटी ढगाळच ते काही क्षणातच दूर सरले. शेवटी ढगाळच ते काही क्षणातच दूर सरले. पुन्हा आला एक नवा प्रकाश. पुन्हा आला एक नवा प्रकाश आयुष्यात माझ्या. आता मात्र दिसू लागले मला बरेच चेहरे हसरे नाचरे. आता मात्र दिसू लागले मला बरेच चेहरे हसरे नाचरे माझ्या अवतीभोवती. पण आता मात्र सावध झाले मी. पण आता मात्र सावध झाले मी. त्या काळ्या भिन्न ढगाने शिकवलंय मला. त्या काळ्या भिन्न ढगाने शिकवलंय मला बाई अंधारात कोणीच आपलं नसतं. अंधारात कोणीच आपलं नसतं. आपले आसू आपल्यालाच पुसावे लागतात. आपले आसू आपल्यालाच पुसावे लागतात. तर अशी ही काळभिन्न ढगाळ. माझी यापुढील कविता आहे चकवा. चकवा आपल्याला माहीतच आहे. चकवा म्हणजे काय? तर चकवा ही फक्त आभासी प्रतिमा आहे. ती भासयुक्त प्रतिमा आहे. प्रत्यक्षात काहीच नसतं चकवा म्हणजे. पण तो फक्त भास असतो. पण हा भासच आपल्याला किती फिरवतो. आणि आपल्या आयुष्यात असा चकवा आल्यानंतर आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, त्याचा आपल्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो, ते आपण पाहूया पुढील चकवा या कवितेमधून. चकवा. एक चकवा ज्याच्या मागे फिरतो आपण. एक चकवा ज्याच्या मागे फिरतो आपण. भुलवणे आपल्याला कामच त्याचे. एक चकवा ज्याच्या मागे फिरतो आपण. भुलवणे आपल्याला कामच त्याचे. आपणही मग बळी पडतो नजरेला. आपणही मग बळी पडतो नजरेला. बुद्धीला भूल बसल्यासारखे फिरत राहतो त्याच्या मागे. फिरत राहतो त्याच्या मागे. चूक त्या चकव्याचीही नाही. चूक त्या चकव्याचीही नाही. त्याला ठाऊक आहे. त्याला ठाऊक आहे ही माणसाची जात सत्याच्या मागे नाही लागणार तत्पर. ही माणसाची जात सत्याच्या मागे नाही लागणार तत्पर. पण फसव्याच्या मागे धावेल भ्रमिष्ठासारखी. शेवटी चकवाच तो. शेवटी चकवाच तो. फिर फिर फिरवतो आणि आणून सोडतो परत तेथेच. शेवटी चकवाच तो. फिर फिर फिरवतो आणि आणून सोडतो परत तेथेच. जिथून सुरू केले आपण चालायचे. जिथून सुरू केले आपण चालायचे. तर अशी ही चकवा कविता. माझी पुढील कविता आहे भेदभाव. अर्थातच भेदभाव म्हणजे आपपरकेपणाची भावना जागृत होणे. आणि आपण पाहतो की भेदभाव आपल्याला कोणामध्ये आढळून येतो. आता हे प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा मी माझ्या कवितेतूनच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की जगात किंवा सृष्टीमध्ये

भेदभाव कुठे असतो आणि कुठे नसतो, तर पाहूया भेदभाव. बन झुकले बनची दिसे, बन झुकले बनची दिसे, घन झुकले घनची दिसे, आरस पाणी तळे त्यात भेदभाव जराही नसे. बन झुकले बनची दिसे, घन झुकले घनची दिसे, आरस पाणी तळे त्यात भेदभाव जराही नसे. दीन झुकला लीनची होई, दीन झुकला लीनची होई, धनिक झुकला लीनची होई, सावळा कृष्ण हरितो भेदभावाची त्याला न जाण. दीन झुकला लीनची होई, धनिक झुकला लीनची होई, सावळा कृष्ण हरितो भेदभावाची त्याला न जाण. अजान येता देई पसायदान, अजान येता देई पसायदान, थोरही येओ करील सज्ञान. ज्ञानदायी ज्ञानेश तो भेदभावाची त्याला न जाण. अजान येता देई पसायदान, थोरही येओ करील सज्ञान. ज्ञानदायी ज्ञानेश तो भेदभावाची त्याला न जाण. बीज टाकले मातीच्या गर्भा, बीज टाकले मातीच्या गर्भा, फळाचे वा फुलाचे, काळी आई दे हिरवाई, भेदभाव तिच्या गर्भी नठाई. बीज टाकले मातीच्या गर्भा, फळाचे वा फुलाचे, काळी आई दे हिरवाई, भेदभाव तिच्या गर्भी नठाई. उदरातून आले बालक, उदरातून आले बालक, त्याला छातीशी घेई. उदरातून आले बालक, त्याला छातीशी घेई, परक्याला पदराचा थारा न देई. भेदभाव हा कुठुनी नारी तुझ्या पायी, भेदभाव हा कुठुनी नारी तुझ्या पायी. म्हणजेच सृष्टीत इतर ठिकाणी निसर्ग कुठेही भेदभाव करताना दिसत नाही, परंतु फक्त मानवामध्येच आपल्याला ही भावना आढळून येते. यापुढील माझी कविता आहे मी आता जगणार आहे. आपण असं पाहतो विशेषतः स्त्री किंवा एक गृहिणी जी की सदोदित कार्यमग्न असते आणि ती कुटुंबासाठी किंवा इतरांसाठी स्वतःचं जीवन इतकं वाहून देते, इतकं वाहून देते की ती स्वतःसाठी जगणंच विसरून जाते आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर गेल्यावर तिला त्याची जाणीव होते आणि तिथून पुढे या कवितेतील जी नायिका आहे स्त्री ती ठरवते की यापुढे मी आता जगणार आहे. मी आता केवळ माझ्यापुरतेच जगणार आहे, मी आता केवळ माझ्यापुरतेच जगणार आहे, एक गीत मी माझ्यासाठीच रचणार आहे. मी आता केवळ माझ्यापुरतेच जगणार आहे, एक गीत मी माझ्यासाठीच रचणार आहे. दुःखाने भरली ओंजळ माझी सदा, दुःखाने भरली ओंजळ माझी सदा, सारी दुःखे आता मी बाजारी विकणार आहे, एक गीत मी माझ्यासाठी रचणार आहे. दुःखाचेच गीत सदैव गुंफित आले, दुःखाचेच गीत सदैव गुंफित आले, आता सतार सुखाची मी छेडणार आहे, एक गीत मी माझ्यासाठीच रचणार आहे. कित्येक क्षण सुखाचे निसटले हातून माझ्या, कित्येक क्षण सुखाचे निसटले हातून माझ्या, नियतीला ते क्षण परत मागणार आहे, एक गीत मी माझ्यासाठीच रचणार आहे. साऱ्या कलागुणांना दिली मी मूठ माती, साऱ्या कलागुणांना दिली मी मूठ माती, सारेच छंद आता मी जपणार आहे, एक गीत मी माझ्यासाठीच रचणार आहे. मी आता केवळ माझ्यापुरतेच जगणार आहे, मी आता केवळ माझ्यापुरतेच जगणार आहे. यानंतर जी कविता आहे राहून गेले. कित्येकदा आपण पाहतो की समाजामध्ये जी नववधू असते, अगदी नवविवाहित आणि त्यापैकी जो तिचा पती आहे म्हणजे जोडीतला एक जोडीदार, त्याचा मृत्यू होतो आणि त्यानंतर त्या नववधूच्या मनात काय भावना असतील हे व्यतीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. कविता आहे राहून गेले. मी तुला पारखायचे राहून गेले, मी तुला पारखायचे राहून गेले, मी तुला निरखायचे राहून गेले, मी तुला पारखायचे राहून गेले, मी तुला निरखायचे राहून गेले, तू बोलावेस मी ऐकावे, तू बोलावेस मी ऐकावे, तुझ्या बोलण्यात हरपायचे राहून गेले. टपोर चांदण्यात मन मुराद फिरावे,

0: टपोर चांदण्यात मनमुराद फिरावे, तुझे हात हाती घ्यायचे राहून गेले, तुझे हात हाती घ्यायचे राहून गेले. नजरेला भिडवावी नजर तुझ्या, नजरेला भिडवावी नजर तुझ्या, तुझ्या घट्ट मिठीत शिरायचे राहून गेले, तुझ्या घट्ट मिठीत शिरायचे राहून गेले. तुझे गुपित तुझं पाशी, तुझे गुपित तुझं पाशी माझे मजपाशी, तुझे गुपित तुझं पाशी माझे मजपाशी गुज खोलायचेच राहून गेले. मी तुला पारखायचे राहून गेले, मी तुला निरखायचे राहून गेले.
1: श्रोते हो, आत्ताच आपण मनीषा बापूराव आंधळे यांचं स्वरचित काव्य ऐकलं. आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ, पण त्यापूर्वी कार्यक्रमात आनंद घेऊयात एका भावगीताचा.

0: श्रोते हो, आता मात्र आपल्या घड्याळ सांगतंय कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी 11:35 तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार.
1: साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. (229°) अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर आता दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 3:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान दुपारी 1 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. तेव्हा आता सुरुवातीला वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: हो य,
0: काही काय बोलतेस तू.
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: हो, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे. आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्टकार्ड होती, पोस्टकार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग, त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, का रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखता माझ्या लहानपणीची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुपवरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरे. राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरलात तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला, मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं.
0: बरं.
1: त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले. पण काहीतरी दुसरं काम आलं, त्यामुळे या

0: पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
1: आठवली आठवली ही गोष्ट. ब्राईक, परवाच जागतिक लोकसंख्या दिन झालं ना, लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
0: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
1: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बरं का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
0: वा खरंच. अरे बेल वाजली, आत्ता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
1: अगं तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा.
0: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये.
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
1: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
0: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली आहे.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
1: काय काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
0: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं. आणि थेट मारामारीवर आलं. आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
1: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती. पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
0: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
1: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
0: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
1: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
0: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
1: काय ग?
0: ते म्हणतात राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
1: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे, तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
0: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
1: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र उरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना.
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
1: मग विशेष तसा आहे ना, पण एक कबुली देतो. हा काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
0: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबनगरीचे अवतार असतातच आसपास.
1: हो हो खरंय. पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
0: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
1: हो, आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची पण संध्याकाळी चल चहा घे, जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळे एका क्षणात.
0: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोलात आली. हा, बोलात आली. दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
1: बापरे.
0: आणि त्यात समोरच्या काकू जेवणाचा ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना. तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली
1: आहे. खरंच काय सुंदर विचार आहे ग. भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आलीये. क्या बात आहे.
0: अगदी बरोबर. ते गाणं नाही का, हीच मुची प्रा

0: किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
1: का ग?
0: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: खरंच माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मीच डिलीट करून टाकते.
1: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
0: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: हे पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही, लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला काका सोप आहे, इंद्रधनुष्य.
0: अरे वा, काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
0: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
2: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
2: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
0: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल, एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणुसकी टिकवणं आपल्याच हातात आहे.
2: काल लोकलमध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला आजी इथे बसा.
0: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
2: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
0: वा वा, मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
2: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात आहे. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
2: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
2: बर,
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
0: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
2: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
0: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
2: अगदी, प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत 4 माणसं पण 4 वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
0: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
2: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
1: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
0: म्हणूनच मानस

0: शास्त्रज्ञही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्यामागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
1: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
0: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
1: त्याचं कारण माहितीये का तुला?
0: काय?
1: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
2: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
1: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
0: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
1: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं, आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
2: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
1: अगं एकदा काय, 10 वेळा
0: आणि घरात रोज 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
1: अरे बापरे, ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल, आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
2: वा वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
1: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार, आण लवकर.
0: खरंच आपण जग बदलू शकत नाही, पण आपला स्वभाव बदलू शकतो, आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
1: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
2: चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल. बरं
1: बरं ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेयो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलं आहे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथीविषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला आणि भाग दुसरा असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर, आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्पटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्पटमच्या सिमिलर सिम्पटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंटला.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि ह्याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषधं आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते, आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं लक्षण मुख्यतः?
1: आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जे घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात, आणि त्याप्रमाणे कॉस्ट टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झाला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर ह्याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिम्पटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं,
0: वेगवेगळे कॉम्बिनेशन किंवा
1: दोन्ही. पण ह्यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँग्झायटी बरीच असते. आता ती अँग्झायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँग्झायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट. सो कॉज इज अँग्झायटी बेसिकली, जे माइंडमध्ये काम करतं, आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिम्पटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँग्झायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या, ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिम्पटम, आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतो. म्हणजे जेव्हा अँग्झायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव होणार आहेत तेही कमी होतात.
0: अच्छा. पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं

0: हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
1: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो कारण दोन पेशंट आले, तीन पेशंट आले आयबीएसचे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं कारण प्रत्येकाचं जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि त्यांचे सिम्पटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिम्पटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही आयबीएस लेबल केलं किंवा डायग्नोज केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिम्पटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतलं, अगदी संधिवाताचे पाच पेशंट घेतले आणि यांचे सिम्पटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिम्पटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्त जॉईंट पेन असतं, म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिम्पटम आहेत, डायग्नोस सगळ्यांचं सेम आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिम्पटम स्वतःचे प्रोड्यूस करते व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिम्पटम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्ट,
0: बर,
1: काही ना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो फक्त रात्री 3 ते 5 अग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता ह्याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड, म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे व्हेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतो. आपण म्हटलं तर अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याची कुठलीही सिम्पटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन्स म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमेटॉइडचं उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणी पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढत आहेत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राईब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिम्पटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिम्पटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिम्पटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, हळूहळू पेन किलर कमी होतात.
0: अच्छा,
1: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगले वाटतोय मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिम्पटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात.
0: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
1: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
0: बरोबर. आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत
1: नाही. कसं आहे सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंटला त्रास होतो.
0: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
1: कसं आहे ते आमच्याकडे जे सिम्पटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीची औषधं आहेत जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे कसं अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
0: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
1: सर्दी खोकल्याची पहिली तर हिस्ट्री शॉर्ट असते. दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन.

0: असतं. पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललात तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली, नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं, नंतर फीवर, की मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखत आहेत. म्हणजे जनरल सिमटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात. काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिमटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही प्यायले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिमटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिमटम्स आहेत. आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काहींना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीय त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो मग, आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
1: प्रतिकारशक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं.
0: कारण हे जे सिमटम आहे हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिमटम येत आहेत ते आहेत.
1: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच, अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी ताप असतरे किंवा सर्दी खोकलाच आहे, तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
0: कारण बघा, आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसांनंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
1: बरोबर. तुम्ही मगाजपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
0: बघा, निदान जेव्हा आपण म्हणतो ना, ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला, की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्मायकोलॉजी पण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं, आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं अॅनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची, आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
1: म्हणजे तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल?
0: होय, पण आम्हाला ही वेळ कमी येते, कारण आमच्याकडे मोठ्या मोठ्या फाईल घेऊन येतात
1: ऑलरेडी, त्यामुळे ऑलरेडी करून आलेल्या
0: 80% वेळेला असंच होतं.
1: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं, कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात, आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
0: अत्यंत महत्वाचं आहे, आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो, आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते, कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिमटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात, म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं, कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
1: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं? म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात, आणि
0: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 अक्षर असतात त्या, आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात,
1: उसाच्या रसापासून.
0: आणि आमच्याकडे एक पावडर पण याची, ती बकरीचं दूध म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल आहे डिस्पेन्सिंगसाठी, जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं,
1: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी
0: अगदी वेगळी हो. त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते, पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
1: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
0: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी की आम्ही कधीच रेकमेंड करत नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक 1.25 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ शकता,
1: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
0: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिमटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
1: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का, आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
0: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून पोटेंटाइज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1,000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1,000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात, सपोज 3 गोळ्या 3 वेळेला दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचं आहे अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसातून 3 घ्या.
1: अच्छा.

0: अशा केसेसमध्ये लागतं.
1: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
0: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे. ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
1: अच्छा.
0: फॉर एक्झाम्पल, आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
1: अच्छा.
0: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला त्वचेवरती किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कशा पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतात. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाहीये जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बऱ्याच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात. म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग आम्ही त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायचं तर करू शकता. फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
1: बरं झालेलं
0: आहे. ही पावती आहे खरं तर.
1: अच्छा.
0: की आता खरंच बरं होत
1: आहे त्याची.
0: होय.
1: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
0: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंटचा आणि लवकर येतो.
1: त्याच्यामध्ये
0: स्लो संधिवात म्हणा, अजून बरेच एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डिलायटिस वेगळे HLA-B27 वगैरे हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिमटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिमटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अॅग्रिवेशन पुढे होत नाहीत, त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिमटम्स येतात ना की बाबा कधी खूप जास्त ब्लीडिंग होतं, त्यांना अँग्झायटी इश्यूज सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रानाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँग्झायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
1: डिप्रेशन
0: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँग्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
1: अच्छा. पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
0: हो हो. आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20 ते 30 मध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाहीयेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय.
1: बर.
0: व्यसन आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या,
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20 ते 30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण मग ह्या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात.

0: फ्रँकली की बाबा हे त्रास आहेत, पण मला ह्या या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते. आता ही यंग बाई आहे, हा किती 30 वर्षांच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही, आणि ह्याच्यामुळे मला माझ्या आता ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आल्या जेव्हा यांचा जॉब सुद्धा जायची वेळ आली, म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिम्पटम येत. मग ते सांगतात की बाबा उलटीसारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळा ते सिम्पटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की चौथ्यानंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या, पण 5वी घेऊ नका. असं करत करत त्यांना आम्ही आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एंडॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसन आहे, आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये, की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच नाही मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाही तर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वी मध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार. त्यामुळे आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच, जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी, हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आहे, हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य जरा चिंता
0: धोक्यात.
1: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या अॅलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईलबद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचा मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण PCOD म्हटलं तरी ह्याचा बरेच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती त्यांचे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, PCOD त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्वाचे आहे,
0: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिसमध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि खूपच वाढलं.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकार शक्तीवर काम करून प्रतिकारशक्ती चांगली करतं आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीला तसं स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो, तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक

0: नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातले मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना, आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की अब ह्या इन्सिडेंट पण सुरू झाला, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्या नंतर आपलं स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे एक सव्वा तास त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन सांगतात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार, कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं, तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर, असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना, ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो, कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, असं चालतं. किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा,
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पेलीत त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा,
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठली दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो, कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं, हो. म्हणून या काही गोष्टी,
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषतः केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं, त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली, कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते, त्यांना केमोथेरपीचे सपोज एक सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण, तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण वॉमिटिंग खूप होते, झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो, त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं, जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं.
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा, आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो किंवा पेशंटचा एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेल्या, त्यांचं वय 80 होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं, सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना, कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती, तर त्या म्हणाल्या तुम्ही काही करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर जे सिमटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हती. अशा वेळेला ते असे बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिने होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारलं होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे म्हणून आपण.

0: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
1: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यावर आहे की माझ्याकडे एक महिला आहेत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण. आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटले तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता. दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाही आहे ना. त्याच्यानंतर औषध दिलं, त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्शुअर्ड की आता हे सिम्टम येत नाही आहे. त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाही आहे. ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आले. आणि तो जे सिम्टम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली, ते सिम्टमही आता येत नाही आहेत. किंवा पेन यायचा, किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमुळे आपल्याला समजतं ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिम्टम कमी करून दिलेत आपण. तर जर काही सुरू होत असेल, कसं आहे पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं. पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठले डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
0: अच्छा,
1: पण आता हे पिढ्यान पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले.
0: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
1: नाहीच देत आहेत. खरं
0: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
1: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
0: अर्धशिशी
1: हो. आणि होमिओपॅथीचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटेफुटर तुम्ही जेव्हा ट्रिगरबद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं, की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप, किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी, काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो. असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो. आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना, ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
0: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर, आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
1: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो. इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
0: अच्छा,
1: लहान मुलांसाठी
0: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
1: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी केले 2009 पासून सुरू केलं. 10 वर्ष मला लागली, कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून, किंवा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे. आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी, की बाबा हे सिम्टम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला,
0: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे.
1: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात, पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो, तर अशा वेळेला काय करायचं? तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो, ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं.

0: पोहू शकतो.
1: वा, तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे. तुमचे वडील बालरोग तज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे वळला.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला. ते म्हणाले होमिओपॅथी अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे, कारण इम्युनिटीवर काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे. आणि म्हणतोच आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा, आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं. पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत.
1: बरं,
0: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरोबर. डॉक्टर वैशाली भिडे, आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास, त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं, हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोत्यो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा एक वाजतोय. ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: सर्व सेंद्रिय पदार्थ पालापाचोळा भाजीपाल्याचे अवशेष कुजल्याचं आढळून येतं. तसतसा गांडुळाचा खाद्याचा थर कमी होत जातो. तसतसं नवीन गांडुळाला खाण्यासाठी सेंद्रिय पदार्थ घालावे. टाकीमध्ये गांडूळ आणि सेंद्रिय पदार्थ टाकल्यापासून 1.5 महिन्याच्या अंतरानं सेंद्रिय पदार्थांवर स्प्रे पंपाच्या साह्यानं पाणी फवारावं. फवारलेलं पाणी हे सेंद्रिय पदार्थ आणि गांडूळ यांच्या थरातून पाझरून वाळू विटांच्या थरातून गाळून टाकीच्या तळाशी साचवलं जातं. टाकीच्या तळाशी सुमारे 1 ते 2 दिवस साचलेलं हे गांडूळ पाणी नंतर नळाद्वारे गोळा करावं. या तयार करण्याच्या पद्धतीला व्हर्मी वॉश असं म्हणतात. गांडूळ पाण्याचा वापर मुख्यतः तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळझाडं आणि फुलझाडांवर करावा. गांडूळ पाणी फवारणीमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे गांडूळाच्या कार्याचं महत्त्व लक्षात घेता नैसर्गिक सेंद्रिय शेताचा व्यापक प्रमाणावर अवलंब करण्यासाठी कमी खर्चाचं, जास्त फायद्याचं आणि आर्थिक बचतीचं हे गांडूळ पाणी निर्मितीचं तंत्र पीक उत्पादन वाढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.
1: पिकांसाठी उपयुक्त गांडूळ पाणी याविषयी माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकता आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: श्रोतेहो आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा.
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
1: दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
4: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
5: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार आहे. हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गजकर्ण असतं काय. गजकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन. हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं? जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं. तर चेहऱ्याला काय येतं? कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाईड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी

0: मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, दोन टाईम आंघोळ करणे जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते अॅग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी दोन टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे, फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं एसी कूलर कंपल्सरी वापरा जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्य ज्ञान संपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गज कर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ

0: श्रोते हो आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती सुप्रिया जोशी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो दुपारचे 3 वाजत ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऐश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग

उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9

चे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 146 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात एमटी अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तसंच एमटी मोम्बासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका नगरपालिका नगर परिषदा नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाही तसं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन

0: यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्धेश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आत्तापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्याने या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्विसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे, 2 वर्ष ही मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग भेटते HPCSE मध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली, त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: ५५८ किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात. दुपारचे 3:30 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या प्रसारणाचे कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या प्रसारणात संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.